इनिग त्यागराजर रचने अनुरागमुले सरस्वती राग रूपकताळा नौ अ कंपोजिशन ऑफ त्यागराज सेट्टू सरस्वती राग रूपकताळा अनुरागमुले।

रे रे सारे सानी सारे नि सानी रे रे रे सारे सानी सा रे रे सारे सानी सारे नि सानी रे रे रे सारे सानी सारे रे सारे रे नि सानी रे रे सारे सानी सारे रे सानी सा रे रे सारे सानी पानी सारे पानी पारे रे रे सारे सानी पानी।